कै कट कट सच परपूर आपे मेल मिलावही साचे महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पेयो मन तन तेरा तू तनी गर्भ निवार।

जियो। सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, कार कमावा जे तुद पावा, जा तू दे दयाला जियो। प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो। सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ।

सुखदाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावनिया औ वारी जियो वारी सुख सह समाज लगावनिया जो हर सेवे थे सदा सोहे शोभा सुर सुहावनिया रहाओ सबको तेरा भगत कहाए से भगत तेरे मन पाए सत बाणी तुदे सलाहन रंग राते भगत करावनिया सबको सच्चे हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूके फेरा जा तुद पावे ता नाए रचावे तू आपे नाउ जपावनिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक्कस क्यों लिव लागी सधी हर नाम मन वसावनिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निज नाम वखरा मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावनिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावनिया सदा सदा साचे तुद सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक सो मन रहा समाए मन मने मन है मिलावनिया गुरमुख होवे सो साला है साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम वसे।

यो अत निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रसिया गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूर नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा बड़े प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।

तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही। सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

जे दर मांगत कूक करे मैली खसम सुने पावे तीरक पावे तके एक वडाई दे जानो।

बिचता अस्त रखत परे ते चाम, इस ऊपर ले राख्यो गुमान, एक वक्त बूझे ता हो वै पाक, बिन बूझे तू सदा न पाक, कहो नानक गुरु को कुर्बान, जिससे पाये हर पुरुष सुजान। आसा महला पंजवा, एक तुके चौपदे